शहर नवाज इथले 91.4 एफएम रेडिओ पालनपूर बनासकांठा डिस्ट्रिक्ट केळवणी मंडळ संचालित कम्युनिटी रेडिओ स्टेशन आ शहरनी पोतानी ओळख आ शहरनी पोतानुं टॅलेंट युवाओ माटे जागरूकता आणि विज्ञानना प्रचार प्रसारना तमाम कार्यक्रम साथे समुदायनी तमाम आवाजने वाचा आपतो एकमात्र प्लॅटफॉर्म इथले 90.4 एफएम कम्युनिटी रेडिओ स्टेशन रेडिओ पालनपूर सांभाळता रहो मस्त रहो खुश रहो 90.4 FM.